मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे। या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगापार पोचून मोठ्या कष्टानं सौमित्री परत फिरला। प्राप्त कर्तव्य म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले। इकडे सीता महात्म्या वाल्मिकींच्या हाती लागली। त्यांनी तिचं कन्येप्रमाणे पालन केलं। यथाकाली तिला जुळी अपत्य झाली। त्या रामनंदनांना भूत पिशाच्यादिकांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरविलं। कुश आणि लव असंच त्यांचं नामकरण केलं। वाल्मिकींच्या देखरेखीखाली ती बालकं मोठी झाली। शैशवावस्था संपून ती जाणती दिसू लागली। त्यांच्या वयाना 12 वर्षे होऊन गेली। अयोध्यापती श्रीराम कर्तव्य बुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवित होते। त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभिला। त्या समारंभासाठी सहस्रावधी राजे मुनी आणि प्रजाजन अयोध्येत जमले। मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्यांसह आले होते। हे शिष्य म्हणजेच बालवीर कुशलव। त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी कुशलव यांना आज्ञा केली

रघुराजाचा नगरी जाऊन गा बाळानु श्री रामायण। रघुराजाचा नगरी जाऊन गा बाळानु श्री रामायण। मुनिजन पूनित सदना मधुनी, मुनिजन पूनित सदना मधुनी नराधिपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातुनी मुक्त दरवळो तुमचे गायन गा बाळानु श्री रामायण। रसाळ मूले फले सेवुनी, रसाळ मूले फले सेवुनी रसाळ ता घ्या स्वरात भरुनी अचूक घेत जा स्वरा मिळवुनी लय तालांचे पाळा बंधन गा बाळानु श्री रामायण। नगरी लाभता लोकमान्यता, नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणा करिता करवतील ते तुम्हा निमंत्रण गा बाळानु श्री रामायण। सर्ग क्रम घ्या पुरता ध्यानी, सर्ग क्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटू द्या स्पष्ट गायनी थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण गा बाळानु श्री रामायण। नका सांगुरे नाम ग्रामवा, नका सांगुरे नाम ग्रामवा स्वतःस माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा, स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण गा बाळानो श्री रामायण। स्वयं ऐकता नृप शत्रुंजय, स्वयं ऐकता नृप शत्रुंजय संयत असुद्या मुद्रा अभिनय काव्य नभे हा अमृत संचय, काव्य नभे हा अमृत संचय आदरील त्या रघुकुल भूषण गा बाळानु श्री रामायण। नच स्वीकारा धना कांचना, नच स्वीकारा धना कांचना नको दानरे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्री रामार्पण, अवघ्या आशा श्री रामार्पण गा बाळानु श्री रामायण।